0: खाना नहीं, मुके मुके नहीं।
1: यारी अटुआ हाउ की तेते ही ताकुता एमेता नकी हे तू मोमो मते हिनिंगा रोतो
0: तेते ही उंगा आगो तंगा ओंको को ते सोशल anxiety disorder.
1: Inaya nei, kei te korokoroho o te mate manuka nuka me te pauritanga ahau. Aha koa te pauri i roto i ahau, ko te hia hia kia fiti te rā. Kia noho ki te korokoro o aroha o aio me rangi Māori.
2: Whakarongo tonu mai ki ngā kōrero e haere tonu ake nei, a muri nei. Nei anō te mihi mai oha kia waka hui a TVNZ mō enei hōtaka, mai te reo takiwā o Tautoko.
3: Tautoko FM, te puawaitanga o te reo Māori.